0: స్వయం ఇది కట్టుబడి భారతీయ సేన.
1: हिंसा से सनी राहें न अपनाओ, बच्चों के भविष्य को नई दिशा दिखाओ.
2: झारखंड पुलिस नक्सल मुक्त झारखंड की दिशा में कृत संकल्पित है. नक्सलवाद से मुक्त झारखंड हेतु सुरक्षा बलों द्वारा सघन नक्सल विरोधी अभियान जारी है. इस संदर्भ में न सिर्फ झारखंड पुलिस बल्कि नक्सलियों के परिवार जनों के द्वारा भी सक्रिय नक्सलियों को मुख्य धारा में जुड़ने की अपील की गयी है.
3: ನಾಲೆ ಒಡ ಪರಿವಾರ ಜೊತೆ ಬಂದ್ಮ ಇನ್ ಮರನ್ ಬೆಟ್ಟ ಕ್ರಾಂತಿ ಬೇಸರ ಅಲ್ಲೆ ನೋಗೆ ನೆಹರು ಮೆನ ಬಲೆ ನೋಕನ್ ಪರಿಸ್ಥಿತಿ ರೆ ಬಲೆ ಸೊಪ್ ಒಡ ವಾಪಸ್ ಕೋ ರುಗಡಕನ ಧರಾರೆ ನಕಾಗಿ ಅಮ ಬಲೆ ರುಗಡ ತಬನ್ ಮೆ ಅಲ್ಲೆ ಪರಿವಾರ ಸೆ ಮತಲಬ ಪುರೆ ಯೇನ
4: ವರ್ಣಾ ಮಂಗಳೂರ ಐಕ ಗಾಂ ಬಾರಿಗಡ ಆಣಕಿ ಥಾನಾ. तो जंगल गया है तो अवका कहा मना है वो लोग अवका वो जिंदा है ना मैंने जिंदा है कोई को नाम सुन पार ली वह चलते एकदम हमरे पूरा एकदम अखन तो तुम ठीक हो है नहीं तो पूरा एकदम परिवार.
5: नाम है रनबला देवी कहाँ बारे हतो तो कहाँ तो घर आई ने हमरे घर बहुत दुख के बात है तो कम बात हो जाए.
6: तुम लोग बुरंग सिंह तमसाए ಅನಿತಾ ತಾಮಸಾಯ ಭರೂಪಾ ಸಿನಕನ ಎಸು ದುಕುರ ಮಿನಾ ಯಾಪಾ ಮೇರಿಯ ತಪಾ ಮೇರಿಯ
7: ಸಿ ಆರ್ ಪಿ ಕೊಲೊ ಪೊಲೀಸ್ ಕೊಲೊ ಎಮ್ಮಿ ಲಡಾಯಿ ಚಲಾವ ತನ ಬುರುಗಂ ಗುಯಾಂ ದಬ ಜೈ ತೆರೆ ಕಾಕಾ ಗುಂಗು ಹೋ ಉಲಿ ಬುಕೋ ಕೋ ಕಾಕೋ ನೆಲ್ ಮಿಯಾ
8: ಅಲಿಂಗ್ ಮುನಿ ಸುರೆಂ ಪೇತೆ ಅಪಿಲೆ ತನ ಲಿಂಗ್ ಸಿ ಜಾ ಹುರಾ ರೆ ಮಿನೈ ರೋ ಜಿತಾ ಹುರಾ ರೆ ಮಿನೈ ರೋ ತೊ ಬುಗಿನ್ ಹುರಾ ತೆ ಸೆಸೆನ್ ಕಾ ಹೈ ಉವಾ ಗೆ ಬಿಟಾ ಹುರೆನ್ ಕಾ ಅಲಿ ಅಯಾ ನು ತುಂ ತೈನ ಮಿಲ್ ಅಪಿಲೆ ತನ.
2: झारखंड सरकार आत्मसमर्पण के दौरान आत्मसमर्पण करने वाले उग्रवादी को श्रेणीवार 6 लाख तथा 3 लाख 2 बराबर किस्तों में देगी. साथ ही गृह निर्माण हेतु 4 डिसमिल भूमि 6,000 प्रति माह की वृत्ति पर व्यावसायिक प्रशिक्षण, निशुल्क चिकित्सा, बच्चों को शिक्षा हेतु शिक्षण शुल्क, कन्यादान हेतु अनुदान, उग्रवादी का 5 लाख तक का जीवन बीमा एवं इनके आश्रितों को सामूहिक बीमा, 4 लाख तक का स्वनियोजन हेतु ऋण देने तथा अन्य कई लाभ देने का भी प्रावधान है. आए आत्म